सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे त्रिलो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचे तरम सचा दीवान सचे तर हुकुम